अशंख नाव अशंख थाव गम गम अशंख लो अशंख हे सर पार हो अक्री नाम अक्री साला अखरी ज्ञान गीत गुणगाह अखरी लिखण बोलण वाण अखरा सिर संजोग व खण जिन्हें लिखे तिस सिर नाहे जे फुरमाए तिव ते पाए जेता कीता तेता नाव बिन नावै नाही को थाव कुदरत कवण कहा विचार वार ना जावा एक वार जो तुत पावै साई भली कार तू सदा सलाम निरंकार ਭਰੀਐ ਹੱਥ ਪੈਰ ਤਨ ਦੇਹ ਪਾਣੀ ਧੋਤੈ ਉਤਰਸ ਖੇਹ ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕੱਪੜੋਹੇ ਦੇ ਸਾਬੂਨ ਲਈਐ ਉਹ ਧੋਏ ਭਰੀਐ ਮਤ ਪਾਪ

नमो राज संताम संसात रूपे नमो परम तत्तंग अतत्तंग स्वरूपे नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलह करता नमो सात रूपे नमो इंद्र इंद्रेन अनादम विभूते